तहां भगत कवरम साहेब जे मिठड़े आवाज बुधी रहा हुआ यह आकाशवाणी जी सिंधी सर्विस आहे हेर पेश आहे तबसरो। इंडिया सेमीकंडक्टर मिशन ISM डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन जो एक आजाद व्यापारी डिवीजन आहे जो मकसद सेमीकंडक्टर ए डिस्प्ले इकोसिस्टम जो विकास करना आहे जेको भारत जे इलेक्ट्रॉनिक्स जी पैदावार ए डिजाइन

हाणे तव्हां फिल्मी गीत ॿुधंदा। सिंधु फिल्म जो नालो आहे सिंधु जे किहारे। गायक आहे भगवती नवानी।